भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 243, दशक 19, समास 7, यत्न निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। कथेची बहार उडवून द्यावी, निरूपणात विवरण करावं, कशा बाबतीतही काहीही कमी पडू देऊ नये। वक्ता वक्तृत्वामध्ये घसरला तर जे स्वतः त्या विषयाचे जाणकार असतील त्यांना ते समजून येईल। न जाणणारे लोक उगाच टकमक पाहत बसतील। उत्तर द्यायला विलंब झाला, श्रोत्याला समजलं, त्यामुळे वक्त्याचं महत्त्व कमी झालं। थोडं बोलून समाधान करायचं, मनात राग धरणं, मनुष्याचं लक्ष दुसरीकडे वेधायचं असंही काही ठिकाणी दिसतं। चिडचिड केली, सोसवत नाही, तिथे तामस वृत्ती दिसून आली, त्यामुळे श्रोत्यांची आवड नाहीशी झाली। कोणाचं मन राखलं, कोणाचं मन भंगलं, अशा प्रकारे क्षणोक्षणी लोकांची परीक्षा केली पाहिजे। शिष्य संशय घेतो, गुरु त्याच्या मागे धावतो, विचार पाहिला तर सगळा संशयच। आशाबद्ध क्रियाहीन असणं हे चातुर्याचं लक्षण नाही, त्या महंताच्या सांगण्याला मर्यादा येतात। अशा गोसाव्यांची पत नष्ट होते, विश्वासार्हता संपते, ठाई ठाई कष्टी व्हावं लागतं, त्यामुळे त्यांच्या संगतीचं सुख लोकांना कसं मिळेल। सगळीकडे कीर्ती पसरते, सर्व लोकांना आवड निर्माण होते, लोक राजी राखून सगळं काही करावं, परलोकी वास करावा, शांत समुदाय पाहावा, काहीही मागण्यांचा तगादा लावू नये। जिकडे जग तिकडे जगन्नायक हा विवेक कळला पाहिजे। विवेकी लोक रात्रंदिवस हा विवेक सांभाळतात। जे जे लोक दृष्टीस पडतात ते चांगले नाहीत असं कळलं, सगळेच वाईट आणि एकटाच चांगला कशावरून। मुलूक ओस पडला तर काय पाहायचं, लोक नसतील तर कुठं राहायचं। अभिमान कामाचा नाही, त्यामुळे मिळतं जुळतं घ्यावं। लौकिक जीवन जगता येत नाही, त्याला महंतपण देखील उपयोगाचं नाही। परत्र साधण्यासाठी उपाय म्हणजे श्रवण करीत राहावं। आपल्याला चांगलं पोहता येत नाही आणि लोकांना बुडवायचं काम करायचं म्हणजे गोडी आवड वाया जाते, सगळ्या समस्याच। अभ्यास करून प्रगट व्हावं, नाहीतरी झाकून असावं, प्रगट होऊन न असावं हे बरं नाही। मंद घोड्याला कसाबसा चालणारा आहे तो चप्पळ आबी घोड्याला कसा आवरू शकेल। हे धकाधकीचं काम आहे, तीक्ष्ण बुद्धीची कसोटी लागते। भोळ्या भावाच्या संभ्रमामुळे ते घडत नाही। शेत केलं पण त्याची निगा राखता येत नाही। हिऱ्यांचा व्यापार केला आणि आपण फिरत नाही। लोक मिळवले परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये शिरत नाही। चढती वाढती आवड असली तरच परमार्थ प्रगटतो। घसघस केली तर लोक विटून जातात। आपण लोकांना मानत नाही, लोक आपल्याला मानत नाहीत, संशय आहे तर मनाला समाधान कसं मिळेल। बंधूपणाची दीक्षा, फसवे लोक तिथे विवेक कसा असेल। असा अविवेक बाळावला तिथे राहणं खोटं। खूप दिवस कष्ट केले, शेवटी वाया गेले, आपल्याला समजेना कुठे गोंधळ झाला। व्यवस्थित चालले तर तो व्याप, नाही तर सगळा संताप। क्षणोक्षणी अडचणी किती म्हणून सांगायच्या। मूर्ख मूर्खपणाने वागतात, शहाणे लोक शहाणपणाने कलह करतात। दोन्हीकडे लोकांमध्ये फजिती होते, कारभार आटोपत नाही, करता येत नाही आणि शांतही बसवत नाही। अशा सर्व लोकांना काय म्हणायचं। नासक्या उपासधीला सोडावं, वय सार्थकी लावावं, कुठेतरी परभ्रमण करावं, दुसरीकडे जाऊन राहावं। परिभ्रमण करीत नाही, दुसऱ्याचं काही सहन करत नाही, मग संशयामुळे उदंड यातना तुम्हाला सहन कराव्या लागतील। आता हे आपल्यावर अवलंबून आहे, स्वतःलाच विचारावं आणि अनुकूल पडेल अशी वर्तणूक करावी असं समर्थ सांगत आहेत। इति श्री दासबोधे यत्न निरूपण नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याच्या घरात समाधान तिथं मी आहे. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो. असं माझं सगळं जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठं आहे याचा मी शोध लावला. मी समाधान रूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथं मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसं तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी रहा म्हणजे झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं, कुणाचं मन दुखावलं नाही. आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम केलं. त्यामुळं लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. जगाचा स्वभाव मला पक्का माहिती आहे, म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी कधी पाहिलं नाही. मी त्याला काय सांगायचं एवढंच पाहिलं. माझं सांगणं ऐकल्यावर पुन्हा तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणं असू शकतील. एक, मला चांगलं सांगता आलं नसेल. दुसरं, तुम्हाला ते समजलं नसेल. किंवा तिसरं, सांगितलेलं तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीनं बोलावं. आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसं बोलतो तसं अगदी आपलेपणानं माझ्याशी बोलावं. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचं तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना यानं माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच माझ्या मनात येतं. माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नाही, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानानं राहणं हे आहे. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही, पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल. पण तो जगेल हे मात्र निश्चित आहे. आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे. मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचं माझ्याकडे लागलं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत ज्योती चौधरीचा आपण सगळ्यांना नमस्कार. आजची कथा आहे गुलमोहर. हा रसरसलेला हा गुलमोहर वैशाखात मोहरूने लाल पिवळी लेणी लेऊन सलज्जतेने मुरके घेऊन कडे कपारी पांचस्तांना छाया दे. गुलमोहराचं बहरलेलं झाड बघितलं की जाणवतं जणू लाल फुलांचा पिसारा डौलानं कुणीतरी मिरवते. त्याची ती हिरवी छत्री शीतल सावली देते भर उन्हात अन ओठी गाणं येतच. अंगणी गुलमोहर फुलला लाल फुलांच्या लिपितला अर्थ मला कळला. खरं तर रस्त्याच्या कडेने वर्षभर मौन पाळून उभं असणार हे झाड ना कुणाशी ईर्ष्या ना वर पळायची चढावत. गुलमोहर थंडावा तर देतोच पण मधमाशांना फुलपाखरांना पक्ष्यांना आश्रय देतो. याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर फुलझाडं नको रे बाबा ऊन फार झालं म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची फखरण करतो. याच्या या बहरण्याचा कृष्णाचा मुकुट सजवण्यासाठी उपयोगही केला जातो म्हणून याला कृष्णचूड असंही म्हणतात. लहानपणी आम्ही याच्या फुलांना तोडून याचं देठ चोकायचो. गोडसर चव लागायची. अजूनही ती चव रेंगाळते जिभेवर. याची फुलं फक्त सुंदर दिसतात असं नाही तर याची पानं खोड यांचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. जेव्हा वातावरण इतकं तप्त होतं तेव्हा हाच गुलमोहर आपल्याला शिकवतो की प्रसंग कसाही असला तरी त्याला धीरोदात्तपणे तोंड द्यावं. त्यावेळी डौलदारपणे स्वतः मार्ग काढावा फुलावं मग त्या क्षणी यश तुमचंच असतं. गुलमोहर म्हटला तर तसा इतरांच्या मानानं दुर्लक्षितच. आता बघा ना चाफ्याच्या झाडाचं किती कौतुक झालंय. पारिजातकानंही दैवी वृक्ष म्हणून मान पटकावलाय. नाही म्हणाला बहावाला पण घरच्या बगीच्यात कुठेतरी एक मानाचं पान अर्थात स्थान दिलं जातच. पण गुलमोहराचं तसं नाही. हा आपला जणू संन्यासीच म्हणूनच सहसा घरच्या बागेत उभा राहत नाही तर याच्या सावलीसाठी हा उभा राहतो माळोराने रस्त्याच्या कडेला. याचा ना कुणावर असतो कधी राग ना कसले आर्जव. त्याची ऐटच वेगळी. रुबाब तर राणीलाही मागे सारे लसा. लाल केशरी शेला पांघरलेला गुलमोहर एप्रिल मे पासून फुलायला लागतो. कधी जर्द लाल तर कधी पिवळी झाक असणारा. याच्या लालेला रंगावर सुवर्णी बुंदके आणि ताठ मानेचे केसर डौलानं झुलतात वाऱ्याच्या झुळकीनं. हा आपला लाल केशरी फुलांच्या पायघड्या अंथरतो आपल्या सान्निध्यात आलेल्या पांथनतासाठी. उन्हाळ्यात जेव्हा रानो माळी नजरेला मनाला उन्हाची धग अंगाची लाही लाही करते तेव्हा दूरवर अंगोपांगी बहरलेला हा गुलमोहरस तर थंडावा येतो क्षीण दूर करतो. बरं याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर झाडं नको रे बाबा ऊन फार झालंय म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची पखरण करतो. म्हणूनच संस्कृतमध्ये यास राज आभारण म्हणतात. याच्या शेंगा घेऊन आम्ही भिंगरी भिंगरी खेळायचो. जेव्हा हल्लीचं तापमान 50° सेल्सिअस सहजी पार होते आणि अंगाची काहिली होते तेव्हा जाणवतं अरे मानवा आता तरी जागा हो किती वाढवणार हे काँक्रीटचं जंगल. जप तू एक तरी झाड जे देईल कुठल्याही अपेक्षेविना तुला तुझ्या लेकरांना भरभरून ऑक्सिजन सावली अन्न फळही. पण माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की जो त्याला अन्न निवारा देतो त्यालाच हा चंद तुकड्यांसाठी कापून काढतो. खरं तर स्वतःच अतिहुशार समजणारी मानवजात फार मोठी चूक करते. ती निसर्गाकडून भरभरून घेते पण त्या मोबदल्यात आपणही या निसर्गाचं देणं लागतो हे पार विसरून गेले. नाही म्हणायला एक मेला साताऱ्याला गुलमोहर डे साजरा केला जातो. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गुलमोहर आपल्याला शिकवतो थांबा हाही काळ जाईल आणि येईल मग वर्षा ऋतू. आपण प्रत्येकानं किमान 10 तरी वृक्ष आयुष्यात लावायला हवेत तेव्हा कुठे आपल्या पुढच्या पिढीला मुबलक ऑक्सिजन घेता येईल हे आपण विसरता कामा नये. इतर ऋतू जेव्हा सारेच मिरवतात तेव्हा पण हा शांतच असतो पण वैशाख लागताच बदलतो आपलं रूप आणि लाल केसरी फुलांच्या पायघड्या घालतो गालीच्या पसरतो दुसऱ्यांसाठीच आणि मंद अत्तराचा जणू शिरकावा करतो. त्याची तिची कहाणी गुलमोहराच्या सान्निध्यात फुललेली. कित्येकदा भातुकलीच्या खेळात हा अनेकदा रमलेला अनेकांच्या उंजळीत त्यानं सुगंधाचं दान दिलं. अंगणी गुलमोहर फुलला आणि त्याचा लाल केशरी पिवळा सुगंधी सडा सर्वत्र बरसात करत आला. जणू पखरण करण्या प्रिय धरतीस नवरंगाचा शेला बहरून आला.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहे ज्यांना आपण खूप खूप सॅल्यूट केलं पाहिजे आणि खूप खूप शिकलं पाहिजे. दादा, मी तर म्हणतो तुम्ही ना लोकांना भेटायला वेळ देत जा, जे असे त्रासाने ग्रस्त असतील ना, की पॉझिटिव्ह कसं राहू. तर आज आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, ज्यांना इतकं हेल्दी आयुष्य जगत असताना, पॉझिटिव्ह आयुष्य जगत असताना स्प्लिनचं ऑपरेशन झालं, ज्यांना 3 वर्ष स्टिरॉइड्स घ्यावे लागले, त्याच्यानंतर त्यांना अचानक पार्किन्सन्स झालं, त्याच्यानंतर आवाज फुटत नव्हता तर एका डॉक्टरांनी सल्ला दिला की गाणे म्हणा. आयुष्यात कधी गाणं न म्हटलेला माणूस गाणं शिकण्यासाठी क्लास लावला, गाणे शिकले म्हणजे वयाच्या साधारण 60व्या वर्षी, त्याच्यानंतर गाणं म्हणायला लागले आणि गाण्याचं आता जबरदस्तच म्हणायला लागले, आणि त्याच्यानंतर परत कार्डियाक सर्जरी झाली आणि त्याला फेस करून अजूनही पॉझिटिव्ह, अजूनही पॉझिटिव्ह, आणि मीच का तर मी का नाही असा म्हणणारा माणूस प्रवीण दादा पाटील. राम राम दादा.
1: नमस्कार सर.
0: नेहमीप्रमाणे गाण्याने सुरुवात.
1: चांसी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम

0: मेरी कब, ऐसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था।
1: क्या बात है, हे गाणं कोणासाठी म्हणायचं?
0: संजीवनीसाठी
1: अरे खरी
0: कारण मला सहन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही,
1: गोष्ट आहे.
0: माझा विचार
1: एवढा एवढा जिद्दी माणूस, एवढा म्हणजे
0: एक्स्ट्रीम
1: एक्स्ट्रीम आणि
0: वेगळं वेगळं रसायन असलेला,
1: हा
0: कारण डायबिटीज आहे,
1: बाप रे,
0: रोज गोड खातो,
1: काय बोलताय,
0: शुगर 130 च्या पुढे जात नाही,
1: डायबिटीज आहे आणि शुगर गोड खाऊन सुद्धा 130 च्या पुढे जात नाही, म्हणजे
0: गोळ्या
1: काय?
0: चालू आहेत ना,
1: अच्छा
0: पण थोडं एनर्जी पण होते म्हणजे खेळणं।
1: दादा, तुमचं डेली रुटीन काय असतो?
0: आता खरं तर रुटीन बदललं आहे माझं, पण पहिले मी उठल्याबरोबर 5:30 6 ला माझी आंघोळ होऊन जायची, आंघोळ झाली की ग्राउंडवर जायचं, सायकलिंग करायला जायचं, 15-20 किलोमीटर सायकलिंग झाली की मग टेबल टेनिस खेळायला जायचं, टेबल टेनिस खेळायला की मग स्विमिंगला जायचं,
1: बाप रे,
0: स्विमिंग करून आलं
1: हे
0: की
1: कधीची गोष्ट,
0: हे आता बायपास व्हायच्या अगोदरपर्यंतची गोष्ट।
1: काय बोलताय, म्हणजे पार्किन्सन नंतर?
0: हां,
1: कमाल आहे राव,
0: आणि प्रिंच्या सर्जरीनंतर आता
1: बाप रे.
0: घरी यायचं,
1: हा
0: येईपर्यंत मग 12-1-2 वाजून जातात,
1: हा
0: 2 तास जेवण झालं का 3-4 वाजेपर्यंत, मग 5 वाजता 6 वाजता परत बाहेर पडायचं,
1: हा
0: त्यामुळे घरचे पण वैतागून जातात की आम्हाला घरात का थांबत नाही।

0: मी म्हटलं आराम करायला बेडवर थांबलो तर बेडवरच पडून राहील, मग परत उठणार नाही.
1: ओके.
0: अशा मध्ये मला पार्किन्सनच्या एक मॅडम भेटल्या. जसं आपण महायुद्धामध्ये फ्लोरेन्सला अटिंग करत होती, सैनिकांची विचारपूस करायची रात्री दिवा घेऊन लेडी युद्ध लॅब म्हणायचं तिला, तसे ते वर्णा कॉर्डर्स म्हणून एक जपानीज मॅडम आहेत नाशिकमध्ये, त्यांनी पार्किन्सन सोसायटी निर्माण केली. त्या पार्किन्सन सोसायटीला जॉईन झालो. लोक मला म्हणे तुम्ही जाऊ नका तिथे, लोकांचे पैसे पाहून तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल.
1: ओके.
0: कारण पार्किन्सनचे पेशंट उठू शकत नाही, बसू शकत नाही, चालू शकत नाही, त्यांना कोणीतरी सोबत लागतं. अरे म्हटलं ते मला पाहून इन्स्पायर होतील, म्हटलं ते फिरायला लागतील माझ्यासारखे, मी त्यांना पाहून डिप्रेशन मध्ये जाणार, ते मला पाहून इन्स्पायर होतील म्हटलं. मग त्यांनी पहिले या माणसाला सांगून जाणार म्हणजे जाणार. मग त्यांनी पण बरंच मला हे केलं, एक्सरसाइज योगा वगैरे करायला सांगितलं.
1: ओके.
0: आणि ते करोना काळात ऑनलाईन सेशन घ्यायचे, ते अटेंड केले. आणि त्यांना त्या आता रेग्युलर घेतात क्लासेस, म्हणजे दर शनिवारी कुशीनगर सेशन असतं.
1: व्हेरी गुड.
0: नंतर गाणे म्हणण्यासाठी मग क्लब उघडलं एक ठिकाणी पार्टनरशिपमध्ये, तो क्लब पार्टनर पाहतात, मी पाहतच नाही. मी सगळ्या क्लबवर जाऊन गाणे म्हणतो.
1: ओके.
0: म्हणजे सगळे मित्र चालतात.
1: हो हो.
0: ते असं आहे की तो जसं अथांग समुद्र आहे तसं हेल्थ इज वेल्थ म्हणतो, तसं फ्रेंड्स इज माय वेल्थ
1: है ना.
0: म्हणजे सगळे मित्र सोन्यासारखे मिळालेत मला.
1: का तुम्ही सोन्यासारखे आहात?
0: नाही, सोन्यासारखे मित्रांमध्ये डायमंड सारखे हिरे अजून मिळतात. परत जुने मित्र आहे सोने आहे, तर नवीन मित्र आहे डायमंड असे.
1: क्या बात आहे.
0: आणि नंतर मग लेह लडाखला जाऊन आल्यानंतर मग 8 दिवसांनी परत काश्मीर टूर करायची वेळ आली.
1: वेळ आली म्हणजे?
0: कारण 28 नॅशनल व्हेटरन्स टुर्नामेंट होत्या
1: टेबल टेनिसच्या.
0: टेबल टेनिसच्या काश्मीर पाहिलेलं नव्हतं.
1: ओके.
0: मिसेसला म्हटलं चल आता त्यानिमित्ताने खेळलो,
1: हनीमून पण होऊन जाईल.
0: हा, सेकंड इनिंग चालू होईल. काश्मीर पाहिलं नव्हतं, पाहिलं काश्मीर. तिथे कमांडोच्या बंदोबस्तमध्ये आमच्या गाड्या जायच्या.
1: अच्छा.
0: ते म्हणायचे तुम्ही बाहेर फिरू नका एकटं. तिला म्हटलं काही नाही, आपण मीच फिरायचं म्हटलं. काश्मीर मुसलमान ड्रायव्हर होता, त्याच्या घरी जेवण वगैरे त्याला डबा द्यायचो काही नाही. तिथं पण ब्रॉन्झ मेडल मिळालं.
1: काय बोलतं?
0: हो, टेबल टेनिसमध्ये
1: फर्स्ट
0: नॅशनल ब्रॉन्झ मेडल मिळालं. असे तर स्पोर्ट्समध्ये मी होतो, शूटिंगला मला मिळायचं नॅशनलला आमच्या डिपार्टमेंटच्या.
1: अरे वा,
0: शूटिंग अजूनही करतो मी.
1: मग ट्रेमर्स शूटिंग किंवा ट्रेमर्स नाही होत जातात?
0: नाही नाही, उलट कॉन्सन्ट्रेशन वाढतं माझं.
1: काय बोलतं?
0: म्हणजे स्टिफनेस वाढतो. एकदा तर पळून गेलो होतो घरात आपोआप, असं झोप लागली मिसेस उठलो बॅलन्स गेला होता.
1: ऐक,
0: पण पडल्यामुळे लागतं असंही नाही काही, थोडंफार खर्च टाकतं. पण ते लोक म्हणतात की आता पडलं तर बेडवरच पडशील म्हणे डायरेक्ट. म्हटलं पडलं तर आता बेडवर पडणं इतकं तर काही पडणार नाही, खेळलो आहे पहिल्यापासून, लहानपणापासून पडत आलो आहे फुटबॉल खेळता खेळता, स्वतःला सवारीची सवय आहे, त्यामुळे पडणार तर किती पडणार. म्हटलं माणसाने एकच ठेवायचं, गिरके संभालते घोडे से गिरके संभालते, एक शेर येतो काही तरी तो सवार बनते अच्छा सवार, तसं हे म्हटलं. मग आमचे ते एक ज्ञानेश्वर वर्मा म्हणून ते गाणे ते घेतात, ते पण मला बऱ्याच वेळा सांगतात की हे आदमी के साथ जो भी रहता है वो पॉझिटिव्ह येतात. त्या अमेरिकेला आमच्या मित्राचा मुलगा होता, त्याच्या लहान बाळासन ते भेटायला आलं मला, म्हणजे माझ्या वडिलांना पण पार्किन्सन आहे, त्यांना तुमच्यावर ठेवत का नाही. तुम्ही ते शाळेला होते, ते नाशिकला शिफ्ट झाले इंदास पाटील म्हणून आमचे फॉरेस्ट ऑफिसर होते. तर मिसेस म्हणे त्यांच्या चेहऱ्यावर असं मास्क फेस होऊन जातो पार्किन्समध्ये, एक्सप्रेशन असतात. तर तो मुलगा म्हणे माझ्या वडिलांना पण तुम्ही त्यांच्यावर राहा किंवा त्यांना तुमच्यावर ठेवत जा, त्यांना काही त्रास होणार नाही. म्हटलं बरोबर, मी माझ्याबरोबरच होतो म्हटलं याच्यापुढे. तेव्हापासून आम्ही बरोबर आहे. आमच्या नाशिकमध्ये 78 ते 80 रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहेत.
1: अच्छा.
0: सगळे दर महिन्याला एकत्र येतात, एकत्र येतात, दोन मिळून पार्टी देतात. सगळ्या पार्टीमध्ये व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळं असतं. त्यांनी पण सांगायचे विचारांचे देवाणघेवाण होते. आणि आता आमचे काकाच्या म्हणून एक मोठे चीफ कॉन्स्ट्रक्टर फॉरेस्ट, ते आताच वारले मागच्या वेळेस. नंतर एक ठाणेदार साहेब होते, ते पण वारले.
1: वाचन कमी झालं,
0: वाचन कमी झालं माझं.
1: आणि आता मेडिसिन्स वगैरे किती चालू आहेत?
0: मेडिसिन माझे दर 4 तासांनी मला सिंडोपा घ्यावं लागते.
1: त्या व्यतिरिक्त
0: हार्टच्या गोळ्या चालू आहेत.
1: मग दादा मला एक सांगा, बरेच आजारी लोक एका सर्टन काळानंतर गोळ्यांना त्यांना राग यायला लागतो, काय एवढ्या गोळ्या घ्यायच्या हे, त्यांना तुम्ही काय सांगा?
0: मी तर काय नाही, गोळ्या तर लोक म्हणतात ते गोळ्या खाणं म्हणजे लक्षणं चांगले नाहीत, बघ तब्येत बरी राहत नाही. म्हटलं गोळ्या काय, जेवण खातो तसंच गोळ्या खायच्या. म्हटलं काय फरक आहे? लोक म्हणतात दही खाऊ नये, माशांवर नाजन मी खातो. आणि नंतर लोक म्हणतात की तुम्ही थमसप पिऊ नका, पिऊ नका, काय फरक पडणार? या शरीरामध्ये जे काय व्हायचं ते सगळं झालेलं आहे, विषाणू विष हे म्हणतात तसा प्रकार आहे.
1: अरे बाबा,
0: याच्यापेक्षा अजून वाईट काय करू शकणार आहे?
1: देवावर राग नाही येत,
0: नाही
1: देव मानता,
0: तर देव मानतो,
1: पूजा करतात,
0: हा धार्मिक होतो मी पूर्वी.
1: पूर्वी म्हणजे कधी? जॉबवर असताना,
0: लहानपणापासून.
1: लहानपणापासून
0: गणपती दरवर्षी बसवतो, सगळे सणवार करतो.
1: मग देवाला विचारत नाही की मीच का?
0: घरामध्ये माझ्यासारखं कोणाला बनवू नको एवढं सांगतो.
1: ऐक, क्या बात,
0: सगळे प्रवीण नाही होऊ शकत.
1: क्या बात आहे दादा, शाबाशी शाबाशी.
0: आणि आता तर सध्या मी असं सुरू केलं की माझा वाढदिवस पण मी आमच्या वाढवडील तर नाही, माझ्या आई वडील सहकार्याबर देवाने काही तेवढं संधी दिली नाही. वडील म्हणजे नोकरी लागल्यानंतर 87 वारले, आई 95 वारली, तर वात्सल्य उद्याश्रम येते जाऊन ती सेवा करतो, त्यांना आनंद होतो, त्यांच्यावर केक कापतो. आता 7 माझा वाढदिवस तिथं साजरा केला. मी कोणी नव्हतं माझ्यासोबत, मी एकटाच होतो. मिसेस घरी पाहून, म्हणून मिसेस घरी थांबली, मुलं तिकडे येत. एक मित्र आले त्या कापडे साहेब, ते त्यांचं काम सोडून लगेच आले पटकन. मग आम्ही 2-3 भजनं म्हटले, तिथे गाणे म्हटले, आणि त्यांना म्हटलं ही माझी फॅमिली आहे. मग ते 9 आजींचा आशीर्वाद मिळाला मला त्याच्यामध्ये. म्हणजे बाकीचे होतेच आहे, त्यांनी पण आशीर्वाद.
1: असं वाटत नाही की मुलाबरोबर आपण कॅनडाला जाऊ,
0: वाटतं मुला नाती तिकडे, त्यामुळे आठवण येत जाते. म्हणून पण मुलं तिकडे सुखी आहेत, आपण इकडे सुखी राहायचो.
1: क्या बात आहे, एवढी मॅच्युरिटी कस काय हो?
0: हे सगळं जे आपण अनुभवतो त्याच्यात मिळते खरं. आपल्यापेक्षा लोक वाईट परिस्थिती,
1: तुम्ही बोलते इतकं सोपं आयुष्य आहे.
0: मी एकच की पैसा नसेल तर गरिबाकडे पाहायचं. आपल्याकडे सायकल आहे, त्याच्याकडे सायकल सुद्धा नाही. आपल्याकडे घर, त्याच्याकडे घर सुद्धा नाही. आणि मी वरच्याकडे पाहिलं असतं की याच्याकडे कार आहे, तर आपल्याकडे मर्सिडीज का नाही? त्याकडे मर्सिडीज, त्याच्याकडे हेलिकॉप्टर का नाही? असा विचार कधीच केला नाही.
1: दुःखी हो,
0: दुःखी होतो माणूस. आणि मित्रासोबत असला ती एनर्जी मला असतेच ना. आता मिसेस नेपाळला गेलेली आहे, मैत्रिणीला म्हटलं जा तू माझी काळजी करू नको. ती विचार करत होती की 17 आमची अॅनिव्हर्सरी आहे, 40 पूर्ण होत आहेत, पण ती तिकडे मी इकडे. तिला म्हटलं तू शाळेच्या मैत्रिणीबरोबर गेली होती, पहिल्यांदाच गेली नेपाळ पाहिलं. तिला म्हणजे तिला म्हटलं तू बिलकुल फिकीर करू नको माझी, मी तर एकदम आरामात राहील. आणि आरामात राहते डॉक्टर संजय पाटील सारखे आमचे मित्र आहेत.
1: दादा एक प्रश्न विचारू, एकटा असताना त्रास नाही होत?
0: मी एकटा कधीच नसतो ना, घरी सुद्धा मी एकटा नसतो.
1: नाही तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात हे आहात, पण आपण माणूसच आहे ना, तर कस काय राव हे?
0: नाही कसं असतं,
1: मला ना चमत्कारच वाटतोय, म्हणजे असे तुमच्यासारखे लोक एक्सेप्शनच आहेत.
0: नाही अमेरिकेत मित्र आहेत, तर ते फोनवर असतात, कधी बोलतो मी त्यांच्याशी. आता परत ते नवीन मित्र तयार झाला की तो कायमचा मित्र होतो माझा. आता कधी गाडी नेऊ देत नाही, सायकल माझी बंद केली, बुलेट बंद केली, कार चालवून ड्रायव्हर ठेवला, तो ड्रायव्हर पण मला सोडत आहे, तो पण सतत बरोबर असतो. साहेब गोळ्या घ्या, हे घ्या, ते घ्या, वेळेवर तरी आठवण राहत नाही गोळ्या घ्यायची, पण तो आठवण करत राहतो. आणि एकटा असलं की मग कुठे गेम खेळत बैस, मी काही ना काही उद्योग चालू असतो.
1: स्वतःला कुठे ना कुठे गुंतवत राहिलं पाहिजे.
0: हा माणसाने स्वतःला एकटं सोडायचं नाही कधी,
1: एकटं सोडलं तर त्रास होतो ना.
0: कुणी म्हणतं मेडिटेशन करा, तुम्ही मेडिटेशन केलं तुम्हाला चांगलं. म्हटलं मेडिटेशन म्हणजे काय? म्हणजे मन एका ठिकाणी एकाग्र करणं. आता मी एकटा असेल तर घरी एक डाटचा बोर्ड आहे, त्याच्यावर नेमबाजी करत बसतो, नाही तर मग ते VR आहे माझ्याकडे. VR मग दुसऱ्या देशातल्या लोकांशी टेबल टेनिस खेळत बसतो ऑनलाईन, ते पण लपवत होते 1 वर्षभरानंतर सापडते. मी सर म्हणजे जाते तू आता चालेल तिकडे, मला ते देऊन जा म्हणजे तिथे सोबत जाईल म्हटलं.
1: तुम्ही प्रिकॉशन काहीच घेत नाही का दादा?
0: प्रिकॉशन फक्त आपला तो जाऊ द्यायचा नाही मनाचा, की हा सुखी आहे मी दुःखी का?
1: ऐक,
0: तो दुःखी कायच विचार करतो मी, त्याला सुखी कसं करते तर आपण सुखी राहू शकतो.
1: ऐक,
0: त्याच्यामुळे मला ते एनर्जी मिळते, बाकी काही नाही.
1: रिव्हर्स थिंकिंग.
0: हा, तो सुखी मी दुःखी का असं करण्यापेक्षा तो दुःखी आपण त्याला सुखी का नाही करू शकत.
1: क्या बात, एवढं सोपं आहे का दादा?
0: एकदम सोपं आहे.
1: कसं? आम्हाला तर ऐकायलाच अवघड वाटतं.
0: जीवन जिने का नाम, जिंदगी ऐसी जिओ की लोक तुम्हारे साथ हंसते खेलते आते रहे. अगर आप रोएंगे तो लोग रोएंगे, आप हंसते रहेंगे तो लोग हंसेंगे. जब आपको रोना आए तो बारिश में रो, किसी को आपले आपके आंसू दिखना नहीं चाहिए. अशी होती थोडी, तर आपण हसत दिस राहायला पाहिजे लोक कधी.
1: नाही पण आम्ही हे ऐकणं आमच्यासाठी खूप रोमॅन्टिक आहे, पण ते तुम्ही तसं जगताय, ती काहीतरी चावी सांगा ना.
0: एकच ठेवायचं की आपल्यामुळे कोणी दुःखी व्हायला नको.
1: बस
0: बस,
1: खरंय.
0: आपण वाटत की हा आपण असं बोलल्याला वाईट वाटेल का बाबा?
1: तो आपल्याला वाईट बोलत असेल तर
0: त्याला आनंद मिळत असेल तर आपल्याला त्याचा आनंद मानायचा.
1: अय्या,
0: आता मला बरेच लोक नावं ठेवतात, हसतात.
1: वा वा वा वा,
0: मी असं म्हणते काय तुम्ही असं वागतात, लोक काय म्हणतात तुम्हाला? अगं म्हणतात आनंद मिळतो ना माझ्यामुळे.
1: अरे बाप रे बाप रे बाप रे, काय फिलॉसॉफी आहे डाग.
0: आणि त्याच्यामुळे मी सुखी राहतो.
1: नाही पण आता हे बघा, आम्हाला कोणी शिवी दिली, शिवदिली याचा अर्थ उलट सुलट बोललं, आमच्या पाठीमागे बोललं, आम्हाला ते समजलं तर आम्हाला त्रास होतो त्याचा, मग ते कसं करायचं?
0: मला बरे जण वाईट म्हणायचे. मी म्हटलं ते माझे जवळचे मित्र म्हणजे पाण्यात पाहिजे बा असं. त्या माणूस असं कसं आहे बा, काही करत नाही, काही काम करत नाही, काही असं दे बा असं. मी म्हटलं तो नंतर आता तोच माझी तारीफ करतो त्याच्या लोकांशी करत, यांच्यासारखं वागलं पाहिजे म्हणे. आता आमचे एक मित्र पवार साहेब, त्यांना खूप रागायचा. ते म्हणजे या माणसाला कधी रागत येत नाही. म्हटलं मला राग येतो ना, राग येत नाही असं नाही, पण तो राग व्यक्त करत नाही. मी
1: राग येतो म्हणजे काय होतं?
0: संताप होतो की बा असं याला सांगून सुद्धा ऐकत नाही आपल्या असं वाटतं कधी कधी.
1: मग त्यावेळेस काय करता?
0: त्यावेळेस मग हा विचार करतो की ठीक आहे, आज आपण रागवलोय त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतील.
1: पण असं म्हणतात की राग आला तर तो व्यक्त करायला पाहिजे, तुम्ही व्यक्त करत नाही मग त्याचा त्रास नाही होत?
0: नाही त्रास नाही होत. कधी कधी असं वाटतं की आता कधी एखादी पिक्चर पाहता पाहता रडू येतं,
1: ते तर जिवंतपणाचं लक्षण आहे.
0: हां रडू येतं खूप काही वेळेस कधी. आता परवा ते गाणं म्हणतो म्हणता रडू आलं.
1: कोणचं?
0: और इस दिल में क्या रखा.
1: ऐकवा ना
0: ते गाणं. म्हणजे शेवटी सोडून द्यावं लागलं गाणं. और इस दिल में क्या रखा है तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, चीर के देखे दिल मेरा तो, चीर के देखे दिल मेरा तो, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है.
1: दादा मागे वळून पाहताना कोणत्या गाण्याशी रिलेट होतं आयुष्य?
0: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिकर को धुए में उड़ाता चला गया. हे
1: किती सुंदर,
0: माझं आवडतं गाणं.
1: किती सोपं आहे ना, हर फिक्र को धुए में उडाता चला गया.
0: देव
1: आज साठवायचंच नाही, काही
0: काही साठवायचं नाही. आणि एक दुसरं महत्वाचं म्हणजे हम है राही प्यार के, हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, हम उसी के हो लिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, धूप थी नसीब में धूप में लिया है दम, चांदनी मिली तो हम चांदनी में सो लिए.
1: क्या बात है, क्या बात है.
0: थैंक यू
1: दादा. जाता जाता लोकांना काय सांगाल तुम्ही, शेवटचा प्रश्न माझा.
0: जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा.
1: क्या बात है मंडळी. प्रवीण दादांशी आमची ओळख करून देण्यात सगळ्यात मोठा हात आमचे खास मित्र डॉक्टर संजय पाटील. डॉक्टर आज मी तुम्हाला काहीच विचारणार नाही, मला एकच सांगा तुमचा दादांशी आलेला संबंध आणि त्यांच्याबरोबर तुम्ही घालवलेला वेळ काय सांगा.
2: माझा म्हणजे ते जरी DFO असलेत आणि मी जरी डॉक्टर असलो तरी तो माझा मोठा भाऊ म्हणून मी ट्रीट करतो त्यांना आणि ते मला लहान भाऊ मानतात. जैन शैक्षणिक ट्रस्टच्या माध्यमातून ते जैनचे सभासद आहेत. माझे वडील जैनचे सभासद, फाउंडर सभासद होते. मी आता सभासद आहे. मी इलेक्शनला लढवण्यापासून तर गेल्या 10-15 वर्षापासून निकटचा संबंध आला. तिथून तर कर्मयोगी नगरपर्यंतही माझं वास्तव्य आहे. मलाही गाण्याची आवड आहे. त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये इतका आनंद वाटतो आणि कधी कधी हसू येतं, कधी कधी मजाक येते. म्हणजे त्यांच्याबरोबरचा वेळ जो जातो ना तो कुठं जातो पता लागत नाही. आणि त्यांना सांभाळण्यामध्ये आम्हाला उलट आनंद वाटतो की बाबा बस कर बस कर. तर वहिनी तिकडं वाट बघत राहतात अक्षरशः, पण हे महाराज काही हटत नाहीत असं त्यांचं एकदम नेचर आहे. म्हणजे गाण्यांचं आटोपलं तरी टेबल टेनिस खेळायचं आटतास. मला वाटलं गाणे संपले ना की मी घरी सोडून देतो तर ते म्हणतात तिकडं नको गाडी वळू, तिकडं ते शिवाजी मार्गदर्शन करायला. म्हटलं का बरं आता 9:15 वाजलेत. नाही म्हणजे मला टेबल टेनिस खेळायचं ती, मला फक्त सोडून दे मी माझं बघेल. म्हणजे तिथं 9:15 सोडवायचं, ते 9:30-9:45 बंद होतं. यांच्याकरता ते 10-10 खेळतील आणि वहिनी फोन करून करून दमतील. हे रात्री 10:30-11 घरी जातील. असा यांचा साधारण कार्यक्रम आहे. पण अत्यंत निस्पृह व्यक्तिमत्व, कोणालाही अत्यंत म्हणजे हेल्पिंग नेचर ज्याला म्हणता येईल. आणि स्वतःला एवढं दुःख असूनही कधी दुःख दाखवलं नाही. आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पार्टी करतो, एकत्र राहतो, टूर करतो, रिसॉर्ट मध्ये राहतो, सहली म्हणतो, पण त्यांनी त्यांचं दुःख आम्हाला आजपर्यंत कधीच सांगितलं. एकदम आनंदी राहणं आणि त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: दादा थँक्यू व्हेरी मच.
0: नमस्कार, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी.
1: नाही, उलट आम्ही काहीतरी चांगलं काम केलं त्यामुळे तुमची भेट झाली आणि तुमचं ऐकून खूप लोकांच्या आयुष्यात फरक पडू शकणार आहे दादा.
0: माणसाने एकच ठेवायचं की आपण जन्म दिला आहे माणसाचा, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, एवढंच माझं.
1: किती सिम्पल. मंडळी मी काहीच बोलत नाही, दादा एक शेवटचं गाणं होऊन जाऊ द्या.
0: आता एक गाणं म्हणजे किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी के वास्ते हो दे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द

सुरू होत आहे ब्लॅक अँड व्हाईट गाण्यांचा कार्यक्रम हमराज. संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर यांच्या गाण्याने प्रवास सुरू होत आहे. गीतकार मजरू सुलतानपुरींचे शब्द 1955 मिस कोका कोला चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम गाणार आहेत. ही चाल संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी 1970 जीवन मृत्यू या चित्रपटातल्या जमाने में अजी ऐसे कई नादान होते हे या गाण्यातून लोकप्रिय केली. गाण्याचे शब्द आहेत, कोई जब दर्द का मारा कभी आंसू बहाता है,

गायिका मलिका पुखराज यांचं अजरामर गाणं आता हरीश भाटिया गात आहेत. या गाण्याचे गीतकार हफीज जलंधरी हे विभाजनानंतर पाकिस्तानला गेले. 1952 साली त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत लिहिले. हे गाणं 1940 साली भारतात ध्वनिमुद्रित झालं होतं. गाण्याचे शब्द आहेत, अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ,

गायक मन्नाडे पुढच्या गाण्यात संगीतकार बनले आहेत. उद्धव कुमार यांनी 1953 नैना चित्रपटासाठी हे गाणं लिहिलं आहे. आशा भोसलेंनी कल्पक हरकतींना या गीतात जन्म दिला आहे. गाण्याचे शब्द आहेत, मेरी जिंदगी है एक ऐसा दिया जो बुझे भी नहीं और जले भी नहीं.

नलिनी जयवंत अभिनीत बहन या 1941 चित्रपटातलं संगीतकार अनिल विश्वास यांचं शीर्षक संगीत यानंतर ऐकूया. संगीतातला ताजेपणा आपल्याला 10 वर्षे पुढे म्हणजे 1950 दशकात नेतो. ऐकूया बहन या चित्रपटाचं शीर्षक संगीत.

2004 साली कुंदनलाल सैगल यांच्या जन्मशताब्दी वर्षात हरीश रघुवंशी आणि हरमंदिर सिंग हमराज यांनी जब दिल ही टूट गया या नावाने त्यांचा गीतकोश प्रकाशित केला. गाण्या अगोदर या प्रकल्पाची

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 243 दशक 19 समास 7 यत्न निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ कथेची बहार उडवून द्यावी निरूपणात विवरण करावं कशा बाबतीतही काहीही कमी पडू देऊ नये वक्ता वक्तृत्वामध्ये घसरला तर जे स्वतः त्या विषयाचे जाणकार असतील त्यांना ते समजून येईल न जाणणारे लोक उगाच टकमक पाहत बसतील उत्तर द्यायला विलंब झाला श्रोत्याला समजलं त्यामुळे वक्त्याचं महत्त्व कमी झालं थोडं बोलून समाधान करायचं मनात राग धरणं मनुष्याचं लक्ष दुसरीकडे वेधायचं असंही काही ठिकाणी दिसतं चिडचिड केली सोसवत नाही तिथे तामसवृत्ती दिसून आली त्यामुळे श्रोत्यांची आवड नाहीशी झाली कोणाचं मन राखलं कोणाचं मन भंगलं अशा प्रकारे क्षणोक्षणी लोकांची परीक्षा केली पाहिजे शिष्य संशय घेतो गुरु त्याच्या मागे धावतो विचार पाहिला तर सगळा संशयच आशाबद्ध क्रियाहीन असणं हे चातुर्याचं लक्षण नाही त्या महंताच्या सांगण्याला मर्यादा येतात अशा गोसाव्यांची पत नष्ट होते विश्वासार्हता संपते ठाई ठाई कष्टी व्हावं लागतं त्यामुळे त्यांच्या संगतीचं सुख लोकांना कसं मिळेल सगळीकडे कीर्ती पसरते सर्व लोकांना आवड निर्माण होते लोक राजी राखून सगळं काही करावं परलोकी वास करावा शांत समुदाय पाहावा काहीही मागण्यांचा तगादा लावू नये जिकडे जग तिकडे जगन्नायक हा विवेक कळला पाहिजे विवेकी लोक रात्रंदिवस हा विवेक सांभाळतात जे जे लोक दृष्टीस पडतात ते चांगले नाहीत असं कळलं सगळेच वाईट आणि एकटाच चांगला कशावरून मुलूक ओस पडला तर काय पाहायचं लोक नसतील तर कुठे राहायचं अभिमान कामाचा नाही त्यामुळे मिळतं जुळतं घ्यावं लौकिक जीवन जगता येत नाही त्याला महंत पण देखील उपयोगाचं नाही परत्र साधण्यासाठी उपाय म्हणजे श्रवण करीत राहावं आपल्याला चांगलं पोहता येत नाही आणि लोकांना बुडवायचं काम करायचं म्हणजे गोडी आवड वाया जाते सगळ्या समस्याच अभ्यास करून प्रगट व्हावं नाहीतरी झाकून असावं प्रगट होऊन न असावं हे बरं नाही मंद घोड्याला कसाबसा चालणारा आहे तो चप्पळ आबी घोड्याला कसा आवरू शकेल हे धकाधकीचं काम आहे तीक्ष्ण बुद्धीची कसोटी लागते घोड्या भावाच्या संभ्रमामुळे ते घडत नाही शेत केलं पण त्याची निगा राखता येत नाही हिऱ्यांचा व्यापार केला आणि आपण फिरत नाही लोक मिळवले परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये शिरत नाही चढती वाढती आवड असली तरच परमार्थ प्रगटतो घसघस केली तर लोक विटून जातात आपण लोकांना मानत नाही लोक आपल्याला मानत नाहीत संशय आहे तर मनाला समाधान कसं मिळेल बंधूपणाची दीक्षा फसवे लोक तिथे विवेक कसा असेल असा अविवेक बाळावला तिथे राहणं खोटं खूप दिवस कष्ट केले शेवटी वाया गेले आपल्याला समजेना कुठे गोंधळ झाला व्यवस्थित चालले तर तो व्याप नाही तर सगळा संताप क्षणोक्षणी अडचणी किती म्हणून सांगायच्या मूर्ख मूर्खपणाने वागतात शहाणे लोक शहाणपणाने कलह करतात दोन्हीकडे लोकांमध्ये फजिती होते कारभार आटोपत नाही करता येत नाही आणि शांतही बसवत नाही अशा सर्व लोकांना काय म्हणायचं नासक्या उपासधीला सोडावं वय सार्थकी लावावं कुठेतरी परभ्रमण करावं दुसरीकडे जाऊन राहावं परिभ्रमण करीत नाही दुसऱ्याचं काही सहन करत नाही मग संशयामुळे उदंड यातना तुम्हाला सहन करावे लागतील आता हे आपल्यावर अवलंबून आहे स्वतःलाच विचारावं आणि अनुकूल पडेल अशी वर्तणूक करावी असं समर्थ सांगत आहेत इति श्री दासबोधे यत्न निरूपण नाम समास सप्तम समाप्त जय जय रघुवीर समर्थ

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याच्या घरात समाधान तिथं मी आहे. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो. असं माझं सगळं जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठं आहे याचा मी शोध लावला. मी समाधान रूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथं मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसं तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी रहा म्हणजे झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं, कुणाचं मन दुखावलं नाही. आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम केलं. त्यामुळं लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. जगाचा स्वभाव मला पक्का माहिती आहे, म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी कधी पाहिलं नाही. मी त्याला काय सांगायचं एवढंच पाहिलं. माझं सांगणं ऐकल्यावर पुन्हा तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणं असू शकतील. एक, मला चांगलं सांगता आलं नसेल. दुसरं, तुम्हाला ते समजलं नसेल. किंवा तिसरं, सांगितलेलं तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीनं बोलावं. आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसं बोलतो तसं अगदी आपलेपणानं माझ्याशी बोलावं. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचं तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना यानं माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच माझ्या मनात येतं. माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नाही, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानानं राहणं हे आहे. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही, पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल. पण तो जगेल हे मात्र निश्चित आहे. आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे. मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचं माझ्याकडे लागलं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत ज्योती चौधरीचा आपण सगळ्यांना नमस्कार. आजची कथा आहे गुलमोहर. हा रसरसलेला हा गुलमोहर वैशाखात मोहरून येईल. लाल पिवळी लेणी लेऊन सलज्जतेने मुरके घेऊन कडेकपारी पांचस्तांना छाया देईल. गुलमोहराचं बहरलेलं झाड बघितलं की जाणवतं जणू लाल फुलांचा पिसारा डौलानं कुणीतरी मिरवते. त्याची ती हिरवी छत्री शीतल सावली देते भर उन्हात. अनोठी गाणं येतच अंगणी गुलमोहर फुलला लाल फुलांच्या लिपितला अर्थ मला कळला. खरं तर रस्त्याच्या कडेने वर्षभर मौन पाळून उभं असणार हे झाड ना कुणाशी ईर्ष्या ना वर पळायची चढावत. गुलमोहर थंडावा तर देतोच पण मधमाशांना फुलपाखरांना पक्ष्यांना आश्रय देतो. याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर फुलझाडं नको रे बाबा ऊन फार झालं म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची पखरण करतो. याच्या या बहरण्याचा कृष्णाचा मुकुट सजवण्यासाठी उपयोगही केला जातो म्हणून याला कृष्णचूड असंही म्हणतात. लहानपणी आम्ही याच्या फुलांना तोडून याचं देठ चोकायचो. गोडसर चव लागायची. अजूनही ती चव रेंगाळते जिभेवर. याची फुलं फक्त सुंदर दिसतात असं नाही तर याची पानं खोड यांचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. जेव्हा वातावरण इतकं तप्त होतं तेव्हा हाच गुलमोहर आपल्याला शिकवतो की प्रसंग कसाही असला तरी त्याला धीरोदात्तपणे तोंड द्यावं. त्यावेळी डौलदारपणे स्वतः मार्ग काढावा फुलावं मग त्या क्षणी यश तुमचंच असतं. गुलमोहर म्हटला तर तसा इतरांच्या मानानं दुर्लक्षितच. आता बघा ना चाफ्याच्या झाडाचं किती कौतुक झालंय. पारिजातकानेही दैवी वृक्ष म्हणून मान पटकावलाय. नाही म्हणाला बहावाला पण घरच्या बगीच्यात कुठेतरी एक मानाचं पान अर्थात स्थान दिलं जातच. पण गुलमोहराचं तसं नाही. हा आपला जणू संन्यासीच म्हणूनच सहसा घरच्या बागेत उभा राहत नाही तर याच्या सावलीसाठी हा उभा राहतो माळोराने रस्त्याच्या कडेला. याचा ना कुणावर असतो कधीरा ना कसले आर्जव. त्याची ऐटच वेगळी. रुबाब तर राणीलाही मागे सारेल असा लाल केशरी शेला पांघरलेला. गुलमोहर एप्रिल मे पासून फुलायला लागतो. कधी जर्द लाल तर कधी पिवळी झाक असणारा. याच्या लालेला रंगावर सुवर्णी बुंदके आणि ताट मानेचे केसर डौलानं झुलतात वाऱ्याच्या झुळकीनं. हा आपला लाल केशरी फुलांच्या पायघड्या अंथरतो आपल्या सान्निध्यात आलेल्या पांथनतासाठी. उन्हाळ्यात जेव्हा रानो माळी नजरेला मनाला उन्हाची धग अंगाची लाही लाही करते तेव्हा दूरवर अंगोपांगी बहरलेला हा गुलमोहरस तर थंडावा येतो क्षीण दूर करतो. बरं याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर झाडं नको रे बाबा ऊन फार झालंय म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची पखरण करतो. म्हणूनच संस्कृतमध्ये यास राज आभारण म्हणतात. याच्या शेंगा घेऊन आम्ही भिंगरी भिंगरी खेळायचो. जेव्हा हल्लीचं तापमान 50° सेल्सिअस सहजी पार होते आणि अंगाची काहिली होते तेव्हा जाणवतं अरे मानवा आता तरी जागा हो किती वाढवणार हे काँक्रीटचं जंगल. जप तू एक तरी झाड जे देईल कुठल्याही अपेक्षेविना तुला तुझ्या लेकरांना भरभरून ऑक्सिजन सावली अन्न फळही. पण माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की जो त्याला अन्न निवारा देतो त्यालाच हा चंद तुकड्यांसाठी कापून काढतो. खरं तर स्वतःच अतिहुशार समजणारी मानवजात फार मोठी चूक करते. ती निसर्गाकडून भरभरून घेते पण त्या मोबदल्यात आपणही या निसर्गाचं देणं लागतो हे पार विसरून गेले. नाही म्हणायला एक मेला साताऱ्याला गुलमोहर डे साजरा केला जातो. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गुलमोहर आपल्याला शिकवतो थांबा हाही काळ जाईल आणि येईल मग वर्षा ऋतू. आपण प्रत्येकानं किमान 10 तरी वृक्ष आयुष्यात लावायला हवेत तेव्हा कुठे आपल्या पुढच्या पिढीला मुबलक ऑक्सिजन घेता येईल हे आपण विसरता कामा नये. इतर ऋतू जेव्हा सारेच मिरवतात तेव्हा पण हा शांतच असतो पण वैशाख लागताच बदलतो आपलं रूप आणि लाल केसरी फुलांच्या पायघड्या घालतो गालीच्या पसरतो दुसऱ्यांसाठीच आणि मंद अत्तराचा जणू शिडकावा करतो. त्याची तिची कहाणी गुलमोहराच्या सान्निध्यात फुललेली. कित्येकदा भातुकलीच्या खेळात हा अनेकदा रमलेला अनेकांच्या उंजळीत्यानं सुगंधाचं दान दिलं. अंगणी गुलमोहर फुलला आणि त्याचा लाल केशरी पिवळा सुगंधी सडा सर्वत्र बरसात करत आला. जणू पखरण करण्या प्रिय धरतीस नवरंगाचा शेला बहरून आला.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेवराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहे ज्यांना आपण खूप खूप सॅल्यूट केलं पाहिजे आणि खूप खूप शिकलं पाहिजे. दादा, मी तर म्हणतो तुम्ही ना लोकांना भेटायला वेळ देत जा, जे असे त्रासाने ग्रस्त असतील ना, की पॉझिटिव्ह कसं राहू. तर आज आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, ज्यांना इतकं हेल्दी आयुष्य जगत असताना, पॉझिटिव्ह आयुष्य जगत असताना स्प्लिनचं ऑपरेशन झालं, ज्यांना 3 वर्ष स्टिरॉइड्स घ्यावे लागले, त्याच्यानंतर त्यांना अचानक पार्किन्सन्स झालं, त्याच्यानंतर आवाज फुटत नव्हता तर एका डॉक्टरांनी सल्ला दिला की गाणे म्हणा. आयुष्यात कधी गाणं न म्हटलेला माणूस गाणं शिकण्यासाठी क्लास लावला, गाणे शिकले म्हणजे वयाच्या साधारण 60व्या वर्षी, त्याच्यानंतर गाणं म्हणायला लागले आणि गाण्याचं आता जबरदस्तच म्हणायला लागले. आणि त्याच्यानंतर परत कार्डियाक सर्जरी झाली आणि त्याला फेस करून अजूनही पॉझिटिव्ह, अजूनही पॉझिटिव्ह, आणि मीच का तर मी का नाही असा म्हणणारा माणूस प्रवीण दादा पाटील. राम राम दादा.
1: नमस्कार सर.
0: नेहमीप्रमाणे गाण्याने सुरुवात.
1: चांसी मेहबूबा हो मेरी कब ऐसी.

0: मेरी कब, ऐसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था।
1: क्या बात है, हे गाणं कोणासाठी म्हणायचं? अरे
0: संजीवनीसाठी कारण मला सहन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही,
1: खरी गोष्ट आहे,
0: माझा विचार
1: एवढा एवढा जिद्दी माणूस, एवढा म्हणजे
0: एक्स्ट्रीम
1: एक्स्ट्रीम आणि
0: वेगळं वेगळं रसायन असलेला,
1: हा
0: कारण डायबिटीज आहे,
1: बाप रे
0: रोज गोड खातो,
1: काय बोलताय,
0: शुगर 130 च्या पुढे जात नाही,
1: डायबिटीज आहे आणि शुगर गोड खाऊन सुद्धा 130 च्या पुढे जात नाही, म्हणजे
0: गोळ्या
1: काय?
0: चालू आहेत ना,
1: अच्छा
0: पण थोडं एनर्जी पण होते म्हणजे खेळणं।
1: दादा, तुमचं डेली रुटीन काय असतो?
0: आता खरं तर रुटीन बदललंय माझं, पण पहिले मी उठल्याबरोबर 5:30 6 ला माझी आंघोळ होऊन जायची, आंघोळ झाली की ग्राउंडवर जायचं, सायकलिंग करायला जायचं, 15-20 किलोमीटर सायकलिंग झाली की मग टेबल टेनिस खेळायला जायचं, टेबल टेनिस खेळायला की मग स्विमिंगला जायचं,
1: बाप रे, हे
0: स्विमिंग पूल आलं की
1: कधीची गोष्ट,
0: हे आता बायपास व्हायच्या अगोदरपर्यंतची गोष्ट।
1: काय बोलताय, म्हणजे पार्किन्सन नंतर?
0: हां,
1: कमाल आहे राव,
0: आणि प्लीनच्या सर्जरीनंतर आता
1: बाप रे,
0: घरी यायचं,
1: हा
0: येईपर्यंत मग 12-1-2 वाजून जातात,
1: हा
0: 2 तास जेवण झालं का 3-4 वाजेपर्यंत मग 5-6 वाजेपर्यंत बाहेर पडायचं,
1: हा
0: त्यामुळे घरचे पण वैतागून जातात की आम्हाला घरात का थांबत नाही,
1: बाप

0: एटलं आराम करायला बेडवर थांबलो तर बेडवरच पडून राहील, मग परत उठणार नाही.
1: ओके.
0: अशा मध्ये मला पार्किन्सनच्या एक मॅडम भेटल्या. जसं आपण महायुद्धामध्ये फ्लोरेन्सला अटेंगल होते, सैनिकांची विचारपूस करायची रात्री दिवा घेऊन लेडी युद्ध लॅम म्हणायचं ना तिला, तसे ते वर्णा कॉर्डर्स म्हणून एक जपानीज मॅडम आहेत नाशिकमध्ये, त्यांनी पार्किन्सन सोसायटी निर्माण केली. त्या पार्किन्सन सोसायटीला जॉईन झालो. लोक मला म्हणे तुम्ही जाऊ नका तिथे, लोकांचे पैसे पाहून तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल.
1: ओके.
0: कारण पार्किन्सनचे पेशंट उठू शकत नाही, बसू शकत नाही, चालू शकत नाही, त्यांना कोणी तरी सोबत लागतं. अरे म्हटलं ते मला पाहून इन्स्पायर होतील, म्हटलं ते फिरायला लागतील माझ्यासारखे, मी त्यांना पाहून डिप्रेशन मध्ये जाणार, ते मला पाहून इन्स्पायर होतील म्हटलं. मग त्यांनी पहिले या माणसाला सांगून जाणार म्हणजे जाणार. मग त्यांनी पण बरंच मला हे केलं, एक्सरसाइज योगा वगैरे करायला सांगितलं.
1: ओके.
0: आणि ते करोना काळात ऑनलाईन सेशन घ्यायचे, ते अटेंड केले. आणि त्यांना ते आता रेग्युलर घेतात क्लासेस, म्हणजे दर शनिवारी कुशीनगर सेशन असतं.
1: व्हेरी गुड.
0: नंतर गाण्या म्हणण्यासाठी मग क्लब उघडला एक ठिकाणी पाटणाशीमध्ये, तो क्लब पार्टनर पाहतात, मी पाहतच नाही. मी सगळ्या क्लबवर जाऊन गाणे म्हणतो.
1: ओके.
0: म्हणजे सगळे मित्र झाले
1: त्याला.
0: ते असं आहे की तो जसं अथांग समुद्र आहे तसं हेल्थ इज वेल्थ म्हणतो, तसं फ्रेंड्स इज माय वेल्थ
1: आहे ना.
0: म्हणजे सगळे मित्र सोन्यासारखे मिळालेत मला.
1: का तुम्ही सोन्यासारखे आहात?
0: नाही, सोन्यासारखे मित्रांमध्ये डायमंड सारखे हिरे अजून मिळतात. परत जुने मित्र आहे सोने आहे, तर नवीन मित्र आहे डायमंड असे.
1: क्या बात आहे.
0: आणि नंतर मग लेह लडाखला जाऊन आल्यानंतर मग 8 दिवसाने परत काश्मीर टूर करायची वेळ आली.
1: वेळ आली म्हणजे?
0: कारण 28 नॅशनल व्हेटरन्स टुर्नामेंट होत्या
1: टेबल टेनिसच्या.
0: टेबल टेनिसच्या काश्मीर पाहिलेलं नव्हतं.
1: ओके.
0: मिसेसला म्हटलं चल आता त्या निमित्ताने खेळतो,
1: हनीमून पण होऊन जाईल.
0: हा, सेकंड इनिंग चालू होईल. काश्मीर पाहिलं नव्हतं, पाहिलं काश्मीर. तिथे कमांडोच्या बंदोबस्तमध्ये आमच्या गाड्या जायच्या.
1: अच्छा.
0: ते म्हणायचे तुम्ही बाहेर फिरू नका एकटं. ते म्हटलं काही नाही, आपण बिंदास फिरायचं म्हटलं. काश्मीर मुसलमान ड्रायव्हर होता, त्याच्या घरी जेवण वगैरे त्याला डबा द्यायचो काही
1: नाही.
0: तिथे पण ब्रॉन्झ मेडल मिळालं.
1: काय बोलतं?
0: हो, टेबल टेनिस मध्ये
1: फर्स्ट
0: नॅशनल ब्रॉन्झ मेडल मिळालं. असे तर स्पोर्ट्स मध्ये मी होतो, शूटिंगला मला मिळायचं नॅशनलला आमच्या डिपार्टमेंटच्या.
1: अरे वा,
0: शूटिंग अजूनही करतो मी.
1: मग ट्रेमर्स, शूटिंगच्या वेळेस ट्रेमर्स नाही होतात?
0: नाही नाही, उलट कॉन्सन्ट्रेशन वाढतं माझं.
1: काय बोलतं?
0: म्हणजे स्टिफनेस वाढतो. एकदा तर पळून गेलो होतो घरात आपोआप, असं झोप लागली मिसळी उठलो बॅलन्स गेला होता.
1: ऐक,
0: पण पडल्यामुळे लागतं असंही नाही काही, थोडंफार खर्चत लागतं. पण ते लोक म्हणतात की आता पडलं तर बेडवरच पडशील म्हणे डायरेक्ट. म्हटलं पडलं तर आता बेडवर पडणं इतकं तर काही पडणार नाही, खेळलो आहे पहिल्यापासून, लहानपणापासून पडत आलो आहे फुटबॉल खेळता खेळता, स्वतः सवारीची सवय आहे, त्यामुळे पडणार तर किती पडणार. म्हटलं माणसाने एकच ठेवायचं, गिरके संभालते घोड्याचे गिरके संभालते, एक शेर येतो काही तभी तो सवार बनते. अच्छे सवार तसं हे म्हटलं. मग आमचे ते एक ज्ञानेश्वर वर्मा म्हणून ते गाण्याचे हे घेतात, ते पण मला बऱ्याच सांगतात की हे आदमी के साथ जो भी रहता है वो पॉझिटिव्ह येतात. त्या अमेरिकेला आमच्या मित्राचा मुलगा होता, त्याच्या लहान बाळासन ते भेटायला आलं मला. म्हणजे माझ्या वडिलांना पण पार्किन्सन आहे, त्यांना तुमच्याबरोबर ठेवत का नाही? म्हणजे तुम्ही ते शाळेला होते, मग ते नाशिकला शिफ्ट झाले इंदास पाटील म्हणून आमचे फॉरेस्ट ऑफिसर होते. तर मिसेस म्हणे त्यांच्या चेहऱ्यावर असं मास्क फेस होऊन जातो पार्किन्समध्ये, एक्सप्रेशन असतात. तर तो मुलगा म्हणे माझ्या वडिलांना पण तुम्ही त्यांच्यावर राहा किंवा त्यांना तुमच्यावर ठेवत जा, त्यांना काही त्रास होणार नाही. म्हटलं बरोबर, मी माझ्याबरोबरच होतो म्हटलं याच्यापुढे. तेव्हापासून आम्ही बरोबर आहे. आमच्या नाशिकमध्ये 78 ते 80 रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहेत.
1: अच्छा.
0: सगळे दर महिन्याला एकत्र येतात, दोन मिळून पार्टी देतात. सगळ्या पार्टीमध्ये व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळं असतं. त्यांनी पण सगळ्यांचे विचारांचे देवाणघेवाण होते. आणि आता आमचे काकाच्या म्हणून एक मोठे चीफ कॉन्स्ट्रक्टर फॉरेस्ट, ते आताच वारले मागच्या वेळेस. नंतर एक ठाणेदार साहेब होते, ते पण वारले.
1: वाचन कमी झालं,
0: वाचन कमी झालं माझं.
1: आणि आता मेडिसिन्स वगैरे किती चालू आहेत?
0: मेडिसिन माझे दर 4 तासांनी मला सिंडोपा घ्यावं लागते.
1: त्या व्यतिरिक्त
0: हार्टचे गोळ्या चालू आहेत.
1: मग दादा मला एक सांगा, बरेच आजारी लोक एका सर्टन काळानंतर गोळ्यांना त्यांना राग यायला लागतो, काय एवढ्या गोळ्या घ्यायच्या, हे त्यांना तुम्ही काय सांगा?
0: मी तर काय नाही, गोळ्या तर लोक म्हणतात ते गोळ्या खाणं म्हणजे लक्षण चांगलं नाही, तब्येत बरी राहत नाही. म्हटलं गोळ्या काय, जेवण खातो तसंच गोळ्या खायच्या. म्हटलं काय फरक आहे? लोक म्हणतात दही खाऊ नये, माशांवर नॉनवेज मी खातो. आणि नंतर लोक म्हणतात की तुम्ही थमसप पिऊ नका, पिऊ नका. काय फरक पडणार? या शरीरामध्ये जे काय व्हायचं ते सगळं झालेलं आहे. विषाणुविष हे म्हणतात तसा प्रकार आहे.
1: अरे बाबा,
0: याच्यापेक्षा अजून वाईट काय करू शकणार आहे?
1: देवावर राग नाहीयेत
0: नाही
1: देव मानता
0: तर देव मानतो
1: पूजा करतात
0: फार धार्मिक होतो मी पूर्वी
1: पूर्वी म्हणजे कधी जॉबवर असताना
0: लहानपणापासून
1: लहानपणापासून
0: गणपती दरवर्षी बसवतो सगळे सणवार करतो
1: मग देवाला विचारत नाही की मीच का
0: घरामध्ये माझ्यासारखं कोणाला बनवू नको एवढंच सांगतो
1: ऐक क्या बात
0: सगळे प्रवीण नाही होऊ शकत
1: क्या बात आहे दादा शाबाशी शाबाशी
0: आणि आता तर सध्या मी असं सुरू केलं की माझा वाढदिवस पण मी आमच्या वाढवून येईल तर नाही माझ्या आई वडील सहकार्याबरोबर देवाने काही तेवढं संधी दिली नाही वडील म्हणजे नोकऱ्या लागल्यानंतर 87 वारले आई 95 वारली तर वात्सल्य वृद्धाश्रम येते जाऊन ती सेवा करतो त्यांना आनंद होतो त्यांच्यावर केक कापतो आता 7 माझा वाढदिवस तिथं साजरा केला मी कोणी नव्हतं माझ्यासोबत मी एकटाच होतो मिसेस घरी पाहून म्हणून मिसेस घरी थांबली मुलं तिकडे आहेत एक मित्र आले त्या कापडे साहेब ते त्यांचं काम सोडून लगेच आले पटकन मग आम्ही 2-3 भजनं म्हटले ते गाणे म्हटले आणि त्यांना म्हटलं ही माझी फॅमिली आहे मग ते 9 आजींचा आशीर्वाद मिळाला मला त्याच्यामध्ये म्हणजे बाकीचे होतेच आहे बहिणी त्यांनी पण
1: आशीर्वाद असं वाटत नाही की मुलाबरोबर आपण कॅनडाला जाऊ
0: वाटतं मुलांना नाती तिकडे त्यामुळे आठवण येत जाते म्हणून पण मुलं तिकडे ते सुखी आहेत तर आपण इकडे सुखी राहायचो
1: क्या बात आहे एवढी मॅच्युरिटी कसं काय हो
0: हे सगळं जे आपण अनुभवतो त्याच्यात मिळते खरं की आपल्यापेक्षा लोक वाईट परिस्थिती
1: तुम्ही बोलताय इतकं सोपं आयुष्य आहे
0: मी एकच असेल की पैसा नसेल तर गरिबाकडे पाहायचं आपल्याकडे सायकल आहे त्याच्याकडे सायकल सुद्धा नाही आपल्याकडे घर त्याच्याकडे घर सुद्धा नाही आणि मी वरच्याकडे पाहिलं असतं की याच्याकडे कार आहे तर आपल्याकडे मर्सिडीज का नाही त्याकडे मर्सिडीज त्याच्याकडे हेलिकॉप्टर का नाही असा विचार कधीच केला नाही
1: दुःखी होतो
0: माणूस आणि मित्रासोबत असा ती एनर्जी मला असतेच ना आता मिसेस नेपाळला गेलेली आहे मैत्रिणी मैत्रीला म्हटलं जा तू माझी काळजी करू नको ती विचार करत होती की 17 आमची अॅनिव्हर्सरी आहे 40 पूर्ण होत आहेत पण ती तिकडे मी इकडे तिला म्हटलं शाळेच्या मैत्रिणीबरोबर गेली ती पहिल्यांदाच गेली नेपाळ पाहिलं तिला म्हणजे तिला म्हटलं तू बिलकुल फिकीर करू नको माझी मी तर एकदम आरामात राहील आणि आरामात राहते डॉक्टर संजय पाटील सारखे आमचे मित्र आहेत
1: दादा एक प्रश्न विचारू एकटा असताना त्रास नाही होत
0: मी एकटा कधी नसतो ना घरी सुद्धा मी एकटा नसतो
1: नाही तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात हे आहात पण आपण माणूसच आहे ना तर कस काय राव हे
0: नाही कसं असतं
1: मला ना चमत्कारच वाटतोय म्हणजे असे तुमच्यासारखे लोक एक्सेप्शनच आहेत
0: नाही अमेरिकेत मित्र आहेत तर ते फोनवर असतात कधी बोलतो मी त्यांच्याशी आता परत ते नवीन मित्र तयार झाला की तो काय तो मित्र होतो माझा आता कधी गाडी नेऊ देत नाही सायकल माझी बंद केली बुलेट बंद केली कार चालवणारा ड्रायव्हर ठेवला तो ड्रायव्हर पण मला सोडत आहे तो पण सतत बरोबर असतो साहेब गोळ्या घ्या हे घ्या ते घ्या वेळेवर तरी आठवण राहत नाही गोळ्या घ्यायची पण तो आठवण करत राहतो आणि एकटा असलं की मग कुठे गेम खेळत बैस
1: हे
0: काही ना काही
1: उद्योग स्वतःला कुठे ना कुठे गुंतवत राहिलं पाहिजे
0: हा माणसाने स्वतःला एकटं सोडायचं नाही कधी
1: एकटं सोडलं तर त्रास होतो ना
0: कुणी म्हणतो मेडिटेशन करा तुम्ही मेडिटेशन केलं तुम्हाला चांगलं होईल म्हटलं मेडिटेशन म्हणजे काय म्हणजे मन एका ठिकाणी एकाग्र करणं आता मी एकटा असेल तर घरी एक डार्टचा बोर्ड आहे त्याच्यावर नेमबाजी करत बसतो नाही तर मग ते विहार आहे माझ्याकडे विहारमध्ये मग दुसऱ्या देशातल्या लोकांशी टेबल टेनिस खेळत बसतो ऑनलाईन ते पण लपवून ठेवतो 1 सापडते मी सर म्हणलं जाते तू आता चालेल तिकडे मला ते देऊन जा म्हणजे तिथे सोबत राहील म्हटलं
1: तुम्ही प्रिकॉशन काहीच घेत नाही का दादा
0: प्रिकॉशन फक्त आपला तो जाऊ द्यायचा नाही मनाचा की हा सुखी आहे मी दुःखी का
1: ऐक
0: तो दुःखी कायच विचार करतो मी त्याला सुखी कसं करतो तर आपण सुखी राहू शकतो
1: ऐक
0: त्याच्यामुळे मला ते एनर्जी मिळते बाकी काही नाही
1: रिव्हर्स थिंकिंग
0: हा तो सुखी मी दुःखी का असं करण्यापेक्षा तो दुःखी आपण त्याला सुखी का नाही करू शकत
1: क्या बात एवढं सोपं आहे का दादा
0: एकदम सोपं आहे
1: कसं आम्हाला तर ऐकायलाच अवघड वाटतं
0: जीवन जिने का नाम जिंदगी ऐसी जिओ की लोक तुम्हारे साथ हंसते खेलते आते रहे अगर आप रोएंगे तो लोग रोएंगे आप हंसते रहेंगे तो लोग हंसेंगे जब आपको रोना आए तो बारिश में रो किसी को आपके आपके आंसू दिखना नहीं चाहिए अशी होती थोडी तर आपण हसत दिस राहिल पाहिजे लोक
1: कधी पण आम्ही हे ऐकणं आमच्यासाठी खूप रोमॅन्टिक आहे पण ते तुम्ही तसं जगताय ती काहीतरी चावी सांगा ना
0: एकच ठेवायचं की आपल्यामुळे कोणी दुःखी व्हायला नको
1: बस खरंय
0: आपण वाटत की हा आपण असं बोलल्याला वाईट वाटेल का बा
1: तो आपल्याला वाईट बोलत असेल तर
0: त्याला आनंद मिळत असेल तर आपल्याला त्याचा आनंद म्हणायचा
1: अय्या
0: आता मला बरेच लोक नावं ठेवतात हसतात
1: वा वा वा वा
0: मी असं म्हणते काय तुम्ही असं वागतात लोक काय म्हणतात तुम्हाला अगं म्हणतात आनंद मिळतो ना माझ्यामुळे
1: अरे बापरे बापरे बापरे काय फिलॉसॉफी आहे डाग
0: आणि त्याच्यामुळे मी सुखी राहतो
1: नाही पण आता हे बघा आम्हाला कोणी शिवी दिली याचा अर्थ उलट सुलट बोललं आमच्या पाठीमागे बोललं, आम्हाला ते समजलं, तर आम्हाला त्रास होतो त्याचा. मग ते कसं करायचं?
0: मला बरे जण वाईट म्हणायचे. मी म्हटलं ते माझे जवळचे मित्र म्हणजे पाण्यात पाहिजे बा असं.
1: हा,
0: हा माणूस असं कसं आहे बा, काही करत नाही, काही काम करत नाही, काही असंच आहे बा असं. मी म्हटलं तो नंतर आता तोच माझी तारीफ करतो त्याच्या लोकांशी करणं, यांच्यासारखं वागलं पाहिजे म्हणे. आता आमचे एक मित्र पवारसाहेब, त्यांना खूप रागायचा. ते म्हणजे या माणसाला कधी रागत येत नाही. म्हटलं मला राग येतो ना, राग येत नाही असं नाही, पण तो राग व्यक्त करत नाही. मी
1: राग येतो म्हणजे काय होतं?
0: संताप होतो की बा असं याला सांगून सुद्धा ऐकत नाही आपल्या असं असं वाटतं कधी कधी.
1: मग त्यावेळेस काय करता?
0: त्यावेळेस मग हा विचार करतो की ठीक आहे, आज आपण रागवलोय त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतील.
1: पण असं म्हणतात की राग आला तर तो व्यक्त करायला पाहिजे, तुम्ही व्यक्त करत नाही मग त्याचा त्रास नाही होत.
0: नाही त्रास नाही होत. कधी कधी असं वाटतं की आता कधी एखादी पिक्चर पाहता पाहता रडू येतं.
1: ते तर जिवंतपणाचं लक्षण आहे.
0: हा रडू येतं खूप काही वेळेस कधी. आता परत एक गाणं म्हणतो माझं रडू आलं.
1: कोणचं?
0: और इस दिल में क्या रखा.
1: ऐकवा ना
0: ते गाणं. म्हणजे शेवटी सोडून द्यावं लागलं गाणं. और इस दिल में क्या रखा है तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, चीर के देखे दिल मेरा तो, चीर के देखे दिल मेरा तो, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है.
1: दादा, मागे वळून पाहताना कोणत्या गाण्याशी रिलेट होत आयुष्य?
0: जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिकर को धुए में उड़ाता चला गया. हे
1: किती सुंदर,
0: माझं आवडतं गाणं.
1: किती सोपं आहे ना, हर फिक्र को धुए में उडाता चला गया.
0: देव
1: आज साठवायचंच नाही, काही
0: काही साठवायचं नाही. आणि एक दुसरं महत्वाचं म्हणजे हम हे राही प्यार के हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, हम उसी के हो लिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, धूप थी नसीब में धूप में लिया है दम, चांदनी मिली तो हम चांदनी में सो लिए.
1: क्या बात है, क्या बात है.
0: थैंक यू
1: दादा. जाता जाता लोकांना काय सांगाल तुम्ही? शेवटचा प्रश्न माझा.
0: जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा.
1: क्या बात है मंडळी. प्रवीण दादांशी आमची ओळख करून देण्यात सगळ्यात मोठा हात आमचे खास मित्र डॉक्टर संजय पाटील. डॉक्टर, आज मी तुम्हाला काहीच विचारणार नाही, मला एकच सांगा, तुमचा दादांशी आलेला संबंध आणि त्यांच्याबरोबर तुम्ही घालवलेला वेळ काय सांगा.
2: माझा म्हणजे ते जरी DFO असलेत आणि मी जरी डॉक्टर असलो तरी तो माझा मोठा भाऊ म्हणून मी ट्रीट करतो त्यांना, आणि ते मला लहान भाऊ मानतात. जैन शैक्षणिक ट्रस्टच्या माध्यमातून ते जैनचे सभासद आहेत. माझेही वडील जैनचे सभासद, फाउंडर सभासद होते. मी आता सभासद आहे. मी इलेक्शनला लढवण्यापासून तर गेल्या 10-15 वर्षापासून निकटचा संबंध आला. तिथून तर कर्मयोगी नगरपर्यंतही माझं वास्तव्य आहे. मलाही गाण्याची आवड आहे. त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये इतका आनंद वाटतो आणि कधी कधी हसू येतं, कधी कधी मजाक येते. म्हणजे त्यांच्याबरोबरचा वेळ जो जातो ना तो कुठं जातो पता लागत नाही. आणि त्यांना सांभाळण्यामध्ये आम्हाला उलट आनंद वाटतो की बाबा बस कर बस कर. वहिनी तिकडे वाट बघत राहतात अक्षरशः, पण हे महाराज काही हटत नाहीत असं त्यांचं एकदम नेचर आहे. म्हणजे गाण्यांचं आटोपलं तरी टेबल टेनिस खेळायचं आटतास. मला वाटलं गाणे संपले ना की मी घरी सोडून देतो, तर ते म्हणतात तिकडे नको गाडी वळू, तिकडे ते शिवाजी मार्गदर्शन केंद्राला. म्हटलं का बरं, आता 9:15 वाजलेत. नाही म्हणे मला टेबल टेनिस खेळायचं, ती मला फक्त सोडून दे, मी माझं माझं बघेल. म्हणजे तिथं 9:15 सोडवायचं, ते 9:30-10 बंद होतं. यांच्याकरता ते 10:10 खेळतील आणि वहिनी फोन करून करून दमतील. हे रात्री 11:30 घरी जातील. असा यांचा साधारण कार्यक्रम आहे. पण अत्यंत निस्पृह व्यक्तिमत्व, कोणालाही अत्यंत म्हणजे हेल्पिंग नेचर ज्याला म्हणता येईल. आणि स्वतःला एवढं दुःख असूनही कधी दुःख दाखवलं नाही. आम्ही सगळ्या गोष्टी करतो पार्टी करतो, एकत्र राहतो, टूर करतो, रिसॉर्ट मध्ये राहतो, सहली म्हणतो, पण त्यांनी त्यांचं दुःख आम्हाला आजपर्यंत कधीच सांगितलं. एकदम आनंदी राहणं आणि त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: वा दादा, थँक्यू व्हेरी मच.
0: नमस्कार, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी.
1: नाही, उलट आम्ही काहीतरी चांगलं काम केलं त्यामुळे तुमची भेट झाली आणि तुमचं ऐकून खूप लोकांच्या आयुष्यात फरक पडू शकणार आहे दादा.
0: माणसाने एकच ठरायचं की आपण जन्म दिला आहे माणसाचा, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, एवढंच माझं.
1: किती सिम्पल. मंडळी, मी काहीच बोलत नाही दादा, एक शेवटचं गाणं होऊन जाऊ द्या.
0: आता एक गाणं म्हणजे किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी के वास्ते हो दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द में

0: घोड़ा चतुर एक पैर है ना, या घोड़ा बोला या चतुर बोला,
1: एक चतुर नार।

सुरू होत आहे ब्लॅक अँड व्हाईट गाण्यांचा कार्यक्रम हमराज. संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर यांच्या गाण्याने प्रवास सुरू होत आहे. गीतकार मजरू सुलतानपुरींचे शब्द 1955 मिस कोका कोला चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम गाणार आहेत. ही चाल संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी 1970 जीवन मृत्यू या चित्रपटातल्या जमाने में अजी ऐसे कई नादान होते हे या गाण्यातून लोकप्रिय केली. गाण्याचे शब्द आहेत, कोई जब दर्द का मारा कभी आंसू बहाता है,

गायिका मलिका पुखराज यांचं अजरामर गाणं आता हरीश भाटिया गात आहेत. या गाण्याचे गीतकार हफीज जलंधरी हे विभाजनानंतर पाकिस्तानला गेले. 1952 साली त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत लिहिले. हे गाणं 1940 साली भारतात ध्वनिमुद्रित झालं होतं. गाण्याचे शब्द आहेत, अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ,

भर प्याला भर के दे इधर, चमन की सिमत कर नजर, समा तो देख बेखबर।

गायक मन्नाडे पुढच्या गाण्यात संगीतकार बनले आहेत. उद्धव कुमार यांनी 1953 नैना चित्रपटासाठी हे गाणं लिहिलं आहे. आशा भोसलेंनी कल्पक हरकतींना या गीतात जन्म दिला आहे. गाण्याचे शब्द आहेत, मेरी जिंदगी है एक ऐसा दिया जो बुझे भी नहीं और जले भी नहीं.

नलिनी जयवंत अभिनीत बहन या 1941 चित्रपटातलं संगीतकार अनिल विश्वास यांचं शीर्षक संगीत यानंतर ऐकूया. संगीतातला ताजेपणा आपल्याला 10 वर्षे पुढे म्हणजे 1950 दशकात नेतो. ऐकूया बहन या चित्रपटाचं शीर्षक संगीत.

2004 साली कुंदनलाल सैगल यांच्या जन्मशताब्दी वर्षात हरीश रघुवंशी आणि हरमंदिर सिंग हमराज यांनी जब दिल ही टूट गया या नावाने त्यांचा गीतकोश प्रकाशित केला। गाण्या अगोदर या प्रकल्पाची हरीश रघुवंशी